केसरो ले छिटकारे नाम तेरा अम्भुला नाम तेरो चंदनो कास जपे नाम ले तुझे कौचारे नाम तेरा दीवा नाम तेरो बाती नाम तेरो तेल ले माहे पसारे।

नमो सूर्य सूर्य नमो चंद्र चंद्र नमो राज राजे नमो इंद्र इंद्र नमो अंधकारे नमो तेज तेजे नमो बृंद बृंदे नमो बीज बीजे नमो राज संग ताम संग सांत रूपे नमो परम तत्तं अतत्तं स्वरूपे नमो जोग जोगे नमो ज्ञान ज्ञाने नमो मंत्र मंत्रे नमो ध्यान ध्याने नमो युद्ध युद्धे नमो ज्ञान ज्ञाने नमो भोज भोजे नमो